नमस्कार, सुप्रभात. 107.1 मेगाहर्ट्स वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. वंदन हा कार्यक्रम सुरू झालाय मंडळी, आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.

श्रोतेव, वंदन हा कार्यक्रम सुरू आहे आणि वेळ झाली आहे एक छानशी कथा ऐकण्याची. एकदा आश्रमात शांत वातावरण होतं, संध्याकाळची वेळ होती. नामस्मरणानंतर एक शिष्य आपल्या गुरूंच्या चरणी येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी खिन्नता दिसत होती. गुरूंनी प्रेमाने विचारलं की काय रे, आज मन एवढं उदास का आहे? तेव्हा शिष्य म्हणाला की गुरुदेव, लोक खूप त्रास देतात हो. काही जण विनाकारण बोलतात, काही अपमान करतात. मी कुणाचं वाईट करत नाही आहे, तरी मला हे सगळं का भोगावं लागतंय? गुरु थोडेसे हसले आणि म्हणाले, तुला कर्माचा हिशोब कसा चालतो आहे माहिती आहे का? तेव्हा शिष्य शांतपणे म्हणाला की गुरुदेव, थोडं ऐकलं आहे पण पूर्ण नाही समजले मला. तेव्हा गुरुदेव म्हणाले की या जगात काहीही विनाकारण असं घडत नाही आहे. जसं व्यापाराच्या वहीत बघा की देणं घेणं लिहिलेलं असतं, अगदी तसंच प्रत्येक जीवाच्या जीवनात कर्माचा हिशोब चालू असतो. कदाचित मागच्या जन्मात आपण कुणाला दुखावलं असेल, त्रास दिला असेल, आता तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या रूपानं आपल्याला त्रास मिळतो. शिष्य विचारत पडला की तो म्हणाला, म्हणजे गुरुदेव, इतरांना दोष देणं योग्य नाही का? तेव्हा गुरु म्हणाले, दोष देण्यात काही अर्थ नाही, उलट तो त्रास, म्हणजे देव आपलं प्रारब्ध संपवत आहे असं समजलं पाहिजे. जसं कर्ज फेडल्यानंतर व्यापारी मोकळा होतो, अगदी तसाच कर्माचा हिशोब संपला ना की मनसुद्धा हलकं होतं. इतक्यात गुरुजींनी एक साधं उदाहरण दिलं. ते म्हणाले, बघा, एखादं लहान मूल आहे, ते कुणाच्या धक्क्यानं पडलं तर ते मोठ्याने रडतं, कारण त्याला वाटतं की मी दुसऱ्यामुळे पडलो आहे. पण तेच मूल स्वतः धावताना पडलं तर क्षणात उठतं आणि पुन्हा खेळायला लागतं, कारण त्याला कळतं की हे सगळं स्वतःमुळे झालं आहे. थोडा विराम घेऊन गुरु पुढे म्हणाले की साधना म्हणजेच मुळात हा समज येणं. जेव्हा एखादा आपल्याला त्रास देतोय तेव्हा हा माझ्या कर्माचा परिणाम आहे बाबा असं मनाने स्वीकारलं ना, तर राग कमी होतो आणि उलट त्या प्रसंगाकडे शांतपणे पाहता येतं. आता शिष्याचं मन शांत झालं. तो गुरूंच्या चरणी वाकून म्हणाला, गुरुदेव, आत्ता मला समजलंय की त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे रागाने न पाहता देव माझं प्रारब्ध संपवत आहे असं मानलं तर मन हलकं राहील. गुरुदेव म्हणाले, अगदी बरोबर, आणि त्यासाठीच नामस्मरण, साधना, सद्गुरू या सगळ्यांवर विश्वास ठेव. साधना वाढली की मन विशाल होतं, दुःखही साधनेचा भाग वाटू लागतं. त्या दिवशी शिष्य आश्रमातून परतला, पण त्याचं मन पूर्णपणे बदललं होतं. आता त्याला त्रास देणारे लोक शत्रू वाटत नव्हते, एक वेगळाच भाव त्याच्या मनात उमटत होता. आणि हे सगळं गुरुकृपेमुळे त्याला समजलं होतं, कारण त्याचे प्रारब्ध संपवणारे हे सगळं जे काही निमित्त आहे की नाही ते त्याला वाटू लागलं होतं. आणि त्यामुळेच आयुष्यात गुरु अतिशय महत्त्वाचा आहे. मला वाटतं आणखीनही आपण याविषयी संवाद साधणार आहोतच.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि एक छानशी ओवी, तुका म्हणे गुरु शिष्यपण हे तो अधम लक्षण, भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा, न कळता दोरी साप राहू नेदावा तो काप, तुका म्हणे गुण दोषी ऐसे न पाळावे सोसी। गुरुने स्वतःला सर्वज्ञानी समजणं, समोर असलेला आपला शिष्य हा जगातला सगळ्यात अज्ञानी मनुष्य आहे, त्याचं स्थान आपल्या पायाशी आहे असं मानून शिष्याकडनं सदैव सेवा करून घेणं, त्याची पिळवणूक करणं हे खरं अधमपणाचं लक्षण आहे। आणि सगळ्याच प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराचा अंश आहे हे लक्षात ठेवावं। आपण मोठे आणि दुसरा लहान असा भेद मुळात मानायचाच नाहीये। शिष्य हा सुद्धा भगवंताचाच अंश आहे, तो ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याकडे आला आहे, आणि म्हणूनच तो आपल्यापेक्षा क्षुद्र आहे, आपला दास आहे असं मुळात मानायचंच नाहीये। अज्ञानी माणूस दोरीला साप समजत असतो, परंतु त्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याला कळतं की बाबा ती दोरी आहे, मग मात्र त्याच्या मनातलं भय नाहीसं होतं। आणि म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, या जगातला अमका मनुष्य मोठा म्हणून त्याला मान द्यायचा, आणि तमका मनुष्य लहान म्हणून त्याचा पदोपदी अपमान करायचा असा भेदभाव मुळात करायचाच नाहीये। सर्वाभूती परमेश्वर हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवायचंय। जो आपल्या शिष्याला गुरुत्व प्राप्त करून देतो तोच आपला खरा गुरु मानावा, आणि त्याच गुरुमुळे वेगवेगळ्या अनुभवांची अनुभूतींची आपल्याला प्रचिती मिळते। अशाच गप्पा चालू राहणार आहेत या गाण्यानंतर।

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि नामस्मरणाबद्दल किंवा गुरूंच्या साधनेबद्दल आपण बोलत आहोत आणि मुळात देव आणि नाम भिन्न नाहीच. आपल्या अनुभवाला येईल तेच खरं जरी असलं तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असं आपल्या अनुभवाला येतं, परंतु त्या करण्याचं आपण टाळतो का? हाच तर आपला दोष आहे ना. थोर पुरुषांचं ना असं नसतं बरं का, त्यांना जे अनुभवाला आलं आहे ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं आणि म्हणूनच ते संतपदाला पोहोचलेत. खरोखरच संतांचे आपल्याला केवढे उपकार आहेत बघा ना. म्हणजे जगातलं सुख हे खरं सुख नव्हे तर दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे असं जेव्हा त्यांच्या अनुभवाला येतं तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे असं त्यांना आढळून आलं आणि मग त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे परमेश्वराचं नाम. हेच वेदकाळापासून ते अगदी आत्तापर्यंत सगळ्या साधूसंतांनी अनुभव घेऊन सांगितलेलं आहे, कारण सद्गुरूकडून मिळालेलं ईश्वराचं नाम प्रेमानं भक्तीनं एकाग्रतेनं घेतलं ना तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो अहो असं सर्व संतांनी आपला अनुभव अगदी कंठरवाने सांगितलाय. पण आपण तसं नाम घेतो का? नामाकरिता नाम आपण घेतो का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केलं तर देव काही लांब नाही हो. देव आणि नाम ह्या दोन भिन्न गोष्टी नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आलं की बस झालं, वेगळीच अनुभवती. मुलं पतंग उडवतात बरं का, म्हणजे एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो तरी तो पतंग उडवणारा काय म्हणतो की माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा जो मांजा किंवा आपण म्हणू शकतो दोरा त्याच्या हातात असतो. त्यामुळेच त्याच अगदीप्रमाणे जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. हां, ही दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टींची अत्यंत जरुरी आहे, ते म्हणजे आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून काहीतरी अडतंय असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही ना तोपर्यंत आपलं नामस्मरण खरं नव्हेच. मुळी परमेश्वर आपल्या जीवनाचा आधार आहे आणि त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती जेव्हा आपल्या मनात येते की नाही तेव्हा होणारं नामस्मरण ते खरं नामस्मरण. पण आपली स्थिती अगदी याच्या उलट आहे, परमेश्वरांपासून कुठे आपलं काही अडतं आहे अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो मग परमेश्वर कसा येईल हो? परमेश्वराचं नाम हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे असं जेव्हा आपण समजतो ना तेव्हा जीवनाचं सार्थक झाल्यापासून राहणार नाही, कारण नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असली पाहिजे. अशाच नामाला निष्ठेचं नाम असं म्हटलं जातं. भक्त, भगवंत, परमेश्वर आणि नाम या तिन्ही गोष्टी एकरूपच आहे, कारण जिथे नाम आहे तिथं भक्त आहे आणि तिथे भक्त आहे तिथेच भगवंत आहे. भगवंत भावाचा बुकेला, त्यामुळे तेवढ्या भावाने तेव्हा निष्ठेने तेवढ्याच श्रद्धेनं आपण नाम घेतलं पाहिजे आणि वेगळाच अनुभव अनुभूती घेतली पाहिजे. असाच संवाद चालू राहणार आहे वंदन या कार्यक्रमात या छान छान गाण्यानंतर.